0: नमो राजते
1: नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे
0: नमो परम ज्ञाता नमो लोक माता
1: अपेक्षी अपरमी अपोगी अपुगते
0: नमो योग जुगे सुरंग